बोलो बोलो कुछ तो बोलो, प्यार हो तो कह दो ये, प्यार नहीं तो कह दो नो, प्यार हो तो कह दो ये, प्यार नहीं तो कह दो नो, फिर जो हो तो हो, फिर जो हो तो हो।